एक चिमणा चिव चिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला. एक चिमणा चिव चिवला माझा

एक चिमणा चिव चिवला माझा साजण जागा झाला हो सूर्ये उगवला एक चिमणा चिव चिवला माझा साजण जागा